0: Center 95.5, North South 95.6, East West 98.2.
1: You are listening your RM3 Manoranjan Radio. Manoranjan Radio.
2: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
3: Sakal Beats.
4: Sakal Beats.
3: संगीत प्रेमी श्रोत्यांनो नमस्कार, सुप्रभात, सुस्वागतम. तुम्हा सगळ्यांचे स्वागत असो आपल्या दैनिक आवृत्ता कार्यक्रमात सकाळ बीच 9 ते 10 वाजतापर्यंत ऑनली ऑन रेडिओ मनोरंजन. तर सिखो नक्की साध्या कार्यक्रमाचा शेवटपर्यंत. तर सिखो ईश्वराच्या आशीर्वादाने आणि सकारात्मक विचारांनी आजच्या दिवसाची सुंदर सुरुवात करूया. तर चला मित्रांनो, मंगल विचार, भक्तिमय वातावरण आणि सुरेल संगीतासोबत दिवसाची सुरुवात करूया या पहिल्या भक्ती गाण्याने.

तर सिखो मनात भक्ती ओठांवर स्मित आणि दिवसाची सुरुवात सुंदर संगीताने पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. तर सिखो देवाचं नाव घेतलं की दिवसाची सुरुवात केली की मनाला वेगळीच शांतता मिळते. तर आणखी एक भक्ती गीताचा आस्वाद आपण घेऊया.

तर अगदी अप्रतिम सुरुवातच झालं आजचा आपला सकाळ बीच कार्यक्रमाचा. तरी सिखस्ते चून 10 वाजतापर्यंत कारण तुम्हा सगळ्यांसाठी अप्रतिम गीतांची निवड आपण केलेली आहे.

रसिको जीवन सुंदर आहे फक्त प्रत्येक सकाळ आनंदाने जगायचं शिका. प्रत्येक सकाळ ही आयुष्याने दिलेली एक नवीन संधी आहे. तर चालूच ठेवूया आपला कार्यक्रम काही अप्रतिम गाण्यांनी.

तर मंडळीने मला तर काहीच शंका नाही की आपण या तासाचा कार्यक्रम पुरेपूर आनंद घेत आहात. तर आपलाच कार्यक्रम आहे, तर या कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घ्या. तर विकी भाग यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया लागीर.

0: काढले ओर उरले यार करना
1: भाऊ आव येते ना
0: काय करावा यार आज
2: ए ती बघ
3: ए इकडे ओ तूच तूच इकडे नाव काय ग तुझं
4: आदिती
3: आणि आडनाव काय
0: ए आडनाव नाही सरनेम सरनेम इंग्लिश इंग्लिश
3: हा तेच ते
5: सरनेम काय सरनेम
0: काय सरनेम
5: सरनेम काय सरनेम
0: सरनेम
5: सरनेम काय सरनेम
0: काय सरनेम
3: कोण आहे रे सरनेम नाही सांगत आहे
5: हो दादा
3: गप
0: भाई आले भाई
3: काय गरज नाही सरनेम विचारायची आजपासून आपला सरनेम लागणार तिला.

तर असे खूप प्रेम म्हणजे शब्दांपेक्षा जास्त मनाने समजून घेणं. तर ऐकूया तुझ्या प्रेमात, वाजवित आहोत तुम्हा सगळ्यांसाठी.

तर संगीत प्रेमी श्रोत्यांनो, याच गाण्यासहच आपण या कार्यक्रमात सांगता करीत आहोत. तर पुन्हा एकदा आमची साथ दिल्याबद्दल मनापासून अनेक अनेक धन्यवाद. तर सिखू लवकर भेटूया, तोपर्यंत आज्ञा असावी. धन्यवाद, नमस्कार व शुभ दिन.